लसो योजाले नानाङ दगु तिनी हिं चुरङ म जम्मुनिङ रे चिबमुला चुरी लानङ आज्याबा ताम गादिसे प्लिङमुला चु जम्मुलिङ रे यांसे सेमरे सन्दुष्ट लसे चिखम्बा आरे तिनी चुरङ म जम्मुलिङ रे ज्याबल लसी चिबारे यांगदा सान्दी यांगबारी ज्याबल लसी चोबारी जेमला सन्दोकला लागिरे परमेश्वर वचन यांसे यांगदा लोपमुना हे बन्दा नछा यांग सान्जुगे बोर्गी वाई।

रोगादे तुगेदान घ्यामसे रंगनीला घाचा गोर्गी ताम पंगे मान्छे परमेश्वरला सेवाला लागिरी रंगनीला सहयोग मुन्छे रीला खेचा तिग हिन्न विषम रंगनीला प्रार्थनाला सहयोग दिन बेटी मुन्छे आशा लाभमुला रंगनीला चु जदाबा बेटीदा मुन्छे परमेश्वरला मिन्दी किन्छलामुला